0: पेक्षा कस्त खाल्लं दूध पाणी मिसाय करायचं आणि तर खांदे न
1: होइन बुढा।